0: ஹைட்ராஸ்டிஸ், போராக்ஸ், போவிஸ்டா, தூசா, சல்ஃபர், மர்க்சால், கிராஃபைட்டிஸ், கோலோஃபைலம், அம்பிராகிரீசியா ಮತ್ತು ಕೆಲ್ಕೇರಿಯಾ ಕಾರ್ಬ್. ಪಲ್ಸಿಟಿಲ್ಲ ಈ ಔಷಧಿ ಬಿಳಿಸೆರಗಿನ ತೊಂದರೆಗೆ ತುಂಬಾ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ. ಬಿಳಿಸೆರಗು ಬಿಳಿ ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿದ್ದು ಉರಿ ಮತ್ತು ನವೆ ಕೂಡ ಆಗುವುದು. ರೋಗಿಯ ಮಾನಸಿಕ ಸ್ಥಿತಿ ಅಸ್ಥಿರತೆಯಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಚಂಚಲತೆ ಅತಿಯಾಗಿದ್ದು, ಮನಸ್ಸು ತುಂಬಾ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿದ್ದು, ಪ್ರತಿ ಚಿಕ್ಕ ವಿಷಯಕ್ಕೆ ಗೊಂದಲಪಟ್ಟುಕೊಂಡು ಅಳುವುದು. ಈ ರೀತಿಯ ಮಾನಸಿಕ ಸ್ಥಿತಿ ಇದ್ದವರಿಗೆ ಅವರು ಬಿಳಿ ಸೆರಗಿನಿಂದ ತೊಂದರೆಗೆ ಒಳಪಟ್ಟಿದ್ದರೆ ಇದು ತುಂಬಾ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ. ಬಿಳಿ ಸೆರಗು ತುಂಬಾ ತಿಳುವಾಗಿದ್ದು ನೀರಿನಂತೆ ಇರುತ್ತದೆ. ಹೆಚ್ಚು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಶ್ರವಿಕೆ ಆಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಇದರಿಂದ ಜನನಾಂಗಗಳ ತುರಿಕೆ, ಉರಿಯಾಗುವುದು. ಇದು ದಿನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ ಮತ್ತು ಋತುಚಕ್ರ ಉರಿಯಾಗುವುದು. ಆಗ ಬೋರಾಕ್ಸ್ ತುಂಬಾ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ. ಕ್ರಿಯೋಸೋಟ್ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಔಷಧಿ. ಇಲ್ಲಿ ಬಿಳಿಸೆರಗು ಹಸಿರು ಮತ್ತು ಹಳದಿ ಮಿಶ್ರಿತ ಬಣ್ಣವಾಗಿದ್ದು ವಾಸನೆಯಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಬಿಳಿಸೆರಗಿನ ಕಲೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆಗೆ ತಗುಲುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ತೊಳೆದರೂ ಕೂಡ ಬಿಳಿಸೆರಗಿನ ಕಲೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಇದ್ದಾಗ ಕ್ರಿಯೋಸೋಟ್ ಔಷಧಿಯನ್ನು ಬಳಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ನೈಟ್ರಿಕ್ ಆಸಿಡ್ ಕೆಂಪು ಮಿಶ್ರಿತ ಬಿಳಿಸೆರಗು ಬ್ರೌನ್ ಕಲರ್ ಕೂಡ ಇರುತ್ತದೆ. ನೀರಿನ ತರ ಇದ್ದು ಕೆಲವೊಂದು ಬಾರಿ ಲೊಳೆಲೊಳೆಯಾಗಿ ಕೂಡ ಇರುವುದು. ವಾಸನೆಯಿಂದ ಕೂಡಿರುವುದು. ಜನಾಂಗಗಳ ತುರಿಕೆ ಮತ್ತು ಉರಿ ಕೂಡ ಸಹಜವಾಗಿ ಆಗುವುದು. ಈ ರೀತಿಯ ಗುಣಲಕ್ಷಣಗಳು ಇದ್ದಾಗ ನೈಟ್ರಿಕ್
1: ಆರೋಗ್ಯ ಬಿಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಚಿತ್ರದುರ್ಗ.
2: अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य ओडिशा पश्चिम बंगयोः प्रवासे भविष्यति. ओडिशायाः मयूरभंज मण्डले राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू वर्यायाः अष्टषष्टितमे जन्म दिवसोत्सवे प्रधानमन्त्री तया सह पहाड़पुर ग्रामे सम्मिलितो भविष्यति. तदनन्तरं तौ नेतारौ ओडिशा राज्ये मोहन चरण माझी प्रशासनस्य वर्षद्वयस्य कार्यकाल पूर्त्यवसरे एकां विशाल जनसभां संबोधयिष्यतः, यत्र हि 47,000 कोटितोप्यधिक रूप्यकाणां विकासात्मक परियोजनानां शुभारंभो भविष्यति. पश्चिम बंगे प्रधानमंत्री पश्चिम बंग दिवसावसरे भागं ग्रहीष्यति, यत्र हि अनेकासां प्रणालीनां शिलान्यासं उद्घाटनं च विधास्यति. अस्मिन्नेव अवसरे प्रधानमंत्री पीएम कृषि सम्मान निधिं प्रसारयिष्यति, येन देशस्य 9.44 कोटि कृषकेभ्यः 80+8,18,000 रूप्यकाणि साक्षात् तेषां वित्तकोषेषु स्थानान्तरितानि भविष्यन्ति. एनटीए इति राष्ट्रीय परीक्षा संघटनेन प्रख्यापितं यत् श्वः आयोज्यमानायाः नीट यूजी विंशति षड्विंशतेः पुनः परीक्षायाः निष्पक्षं पारदर्शं च संचालनाय वयं पूर्णरूपेण सज्जाः. परीक्षेयं भारतस्य 150+500 नगरेषु, विदेशस्य च 14 नगरेषु आयोज्यन्ते. इत्यन्तराले एनटीए संस्था परीक्षार्थीनां साहाय्यार्थम् एकाम् आधिकारिक व्हाट्सएप वाहिनीमपि निरमात्. संघटनेन स्पष्टीकृतं यत् सर्वे आधिकारिकाः सन्देशाः केवलं तस्य प्रमाणीकृत संख्यातः एव प्रेषयिष्यन्ते. सा संख्या वर्तते 9178279802877 इति. विदेशमंत्री डॉक्टर एस जयशंकर प्रत्यपादीत यत् अशांत जगति भारतेन स्वकीय राष्ट्रहितस्य रणनीतिक स्वायत्ततायाः अथ बहुध्रुवीयतायाः रक्षणं कुर्वता सहैव विभिन्न भौगोलिक क्षेत्रैः सह स्वसंबंधाः इतोपि सुदृढाः करणीयाः. नवदिल्ल्यां भारत अमेरिका मञ्चस्य गोष्ठ्याः सत्रं संबोधयन् डॉक्टर जयशंकरः अवोचत् यत् अनेक जटिलतासु सत्सु अपि भारतामेरिका देशयोर् सहभागित्वं विभिन्नेषु क्षेत्रेषु अविरतं वर्धमानम् अस्ति. तेन सविशेषं प्रकटीकृतं यत् यथा यथा भारतस्य वैश्विक उत्कर्षो भविष्यति तथा तथा तस्य राष्ट्रीय हितानि अपि विशालानि विविधानि च भविष्यन्ति. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदिल्ल्याम् आयोजितस्य एकस्य कार्यक्रमस्य अन्तर्गतं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनायां

0: ಹಿರಿಯ ಪತ್ರಕರ್ತರು, ಸಾಹಿತಿ, ಲೇಖಕ, ಕೃಷಿಕರಾದ ಜಿಎಸ್ ಉಜ್ಜಿನಪ್ಪ ಅವರ ನಿಧನಕ್ಕೆ ಸಂತಾಪವನ್ನ ಸೂಚಿಸಿ ಭಗವಂತ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದುಃಖವನ್ನ ಭರಿಸುವ ಶಕ್ತಿ ನೀಡಲಿ ಎಂದು ಕೋರುವವರು ರಾಜ್ಯಸಭಾ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯರಾದ ಎಚ್ ಹನುಮಂತಪ್ಪ, ಚಿತ್ರದುರ್ಗದ ವೀರಶೈವ ಅರ್ಬನ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪಟೇಲ್ ಶಿವಕುಮಾರ್, ವೀರಶೈವ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಾದ ಜೆಎಂ ಜಯಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ಕೆಇಬಿ ಷಣ್ಮುಖಪ್ಪ.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर